रोगादी तुग्यादाङ घ्याम्से रङनीला नाच्छा कोर्गी ताम पाङ्गे मान्छे परमेश्वरला सेवाला लागिरी रङनीला सहयोग मान्छे रिला थेजा दिग हिन्न विषम रङनीला प्रार्थनाला सहयोग दिन बेटी मान्छे आशा लाभमुला रङनीला चु जजाबा भेटिदा मान्छे परमेश्वरला मिन्द्री किन्छेला मुला